0: अभी आप सुन रहे थे फरमाइशी गीतों का कार्यक्रम आपकी फरमाइश। ये आकाशवाणी मध्य प्रदेश है, समय है अंतराल का।
1: भाई एक शेर के चेहरे का टैटू बना दो यहां।
2: अरे रेवती ताई, या रविवार आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
3: मी नाही येऊ शकणार।
2: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
3: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
2: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
3: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
2: तर मोबाईलवर ऐप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
3: मराठी कार्यक्रम।
2: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
3: मराठी कार्यक्रम।

0: अभी आप सुन रहे थे महिला कार्यक्रम, ये हमारे आकाशवाणी के रीवा केंद्र की प्रस्तुति थी। ये आकाशवाणी मध्य प्रदेश है, हमारे अगले प्रसारण की प्रतीक्षा करें।
1: कभी हंसाकर, कभी रुलाकर, कभी कहानी बनकर तो कभी कविता बनकर, कभी कोई तराना तो कभी।
2: अरे रेवती ताई, या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
3: मी नाही येऊ शकणार।
2: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
3: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
2: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
3: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
2: तर मोबाईलवर ऍप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
3: मराठी कार्यक्रम।
2: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
3: मराठी कार्यक्रम।

0: अभी आपने सुनी सूरदास की रचना, आवाज थी ज्योति तिवारी की। इस गीत के साथ ही कार्यक्रम सुगम संगीत अब संपन्न होता है। ये कार्यक्रम, आज का ये कार्यक्रम आकाशवाणी रीवा की प्रस्तुति थी। ये आकाशवाणी मध्य प्रदेश है, समय है अंतराल का।
1: अरे रेवती ताई, या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
2: मी नाही येऊ शकणार।
1: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
2: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
1: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
2: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
1: तर मोबाईलवर ऐप न्यूज ऑन AIR डाउनलोड करा आणि त्यावर ऐका
2: मराठी कार्यक्रम।
1: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
2: मराठी कार्यक्रम।